गुण गावा दिन रात, गुण गावा दिन रात, नानक चाओ ए हो, नानक चाओ ए हो, नानक चाओ ए हो, नानक चाओ ए हो, नानक चाओ ए हो।